तुदियाई, जिस भाणा भावै सो तुझै समाई, भाणे विच वड्डी वड्याई, भाणा किसै कराईंदा, जां तिस भावै तां गुरु मलाई, गुरमुख नाम पदारथ पाई, तुदे आपणे भाणै सब सृष्टि अपाई, जिसनू भाणा देहि तिस भाईंदा, मनमुख अंध करे चतराई, भाणा ना मन्ने बहुत दुख पाई, परमे पूला आवे जाए, कर महल न कबहू पाईंदा, सतगुर मेले दे वड्याई, सतगुर की सेवा तुर फरमाई।

पारा निःचलवा सा पाईला अंतर कर बंके थान सुहाया गुरमुख विरलै किने थान पाया इत साथ निभै सलाही सच्ची हर सच्चा

नानक मूर्ख कबह ना चेतै, क्या सूझै रैन अंधेरिया, दूजा पहर भया, जाग अचेती राम, वखर राख मुइए, खाजै खेती राम, राखो खेती हर गुरहेती, जागत चोर ना लागै, जम मग ना जावहो ना दुख पावहो, जम का डर पौ भागै, राव सस दीपक गुरमत द्वारै, मन साचा मुख त्यावै, नानक मूर

मन समझै है गुण गाई, गुर ते मन मारिया शब्द विचारिया, ते विरले संसारा, नानक साहिब भरपुर लीना, सात शब्द निस

साच रते सच अमृत जिहवा मिथ्या मैल न राई निर्मल नाम अमृत रस चाखिया शब्द रते पत पाई गुणी गुणी मिल लाहा पावस

नाम रता जन प्रगट हुए, एक साचा शब्द रहे लिव लाए, से जन साचे साचे पाए, साच त्याइन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, एको करता अवर न कोए, गुर शब्दी में लावा हुए, जिन साच सेवया तिन रस पाया, नानक सहजे नाम समाया, बसंत महला तीजा, पगत करह जन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, हर सेती सद रह निवलाई, पूरे सत

धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै भिखारी ते राज करावै राजा ते भिखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै।